0: And the Mumbai Sivagapati has claimed yet another life. Three deaths in just 5 days in the maximum city. All three lives lost to falling trees. Yet, where is the accountability? On the 1st of July, an 11-year-old boy was crushed to death. On the 3rd of July, the son of a former deputy mayor lost his life. And now, on the 5th of July, another man has been killed after a tree fell on him in Kurla. Three deaths in just 5 days have turned Mumbai trees into symbols of sheer civic failure and planning. After the tragedy in Kurla, protesters confronted Mumbai Mayor Ridu Tavade and demanded suspension of the responsible officials. The mayor, in response, assured action in the matter. Heavy rain has impacted flight operations for an hour at the Mumbai airport. 4 Indigo flights were cancelled, 13 flights that were diverted due to bad weather, however, landed back in Mumbai minutes later.
1: या ठिकाणी आता मीडिया आता पण मीडिया आहे, मगाशी पण मीडिया होती.
2: कॉन्ट्रॅक्टरचा त्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं की मी 4 दिवस इथे उभे राहून मी पूर्ण झाडांची छाटणी करून घेतली आहे. त्याचं असं घडा पकडून त्याला दाखवलं कुठं तू छाटणी केली आहे. ते किती खोटं बोलतात आणि रेटून खोटं बोलतायत, म्हणजे हे सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टर लोक फसवत आहेत ना मॅडम.
1: त्यांना तर ब्लॅकलिस्ट करणारच आहे जर त्या कॉन्ट्रॅक्ट. आता ही आता हा चौकशीचा आता येतोच आहे ना, ह्याच्यावरती पण आता इन्क्वायरी. पण ह्याच्यामध्ये वारंवार वॉर्डमध्ये अशी परिस्थिती, वॉर्ड सर आहे ना, एई आहे ना, सब इंजिनियर आहे ना, कनिष्ठ. आता पावसाला सुरुवात झाली आहे, अजून 4 महिने आपल्याला भानुशालीबाई काढायचे आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं, ऐका ऐका मी ते, अरे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला निलंबित करू, पण हा त्याच्यावरती पर्याय असू शकतो का? आता हे जे झालं आहे, दुर्दैवी घटना झाली. मी आम्ही ह्याचा म्हणजे ह्याच्या
3: साथ यहाँ पे कुछ लोग है जिनको इस पूरे हादसे के बारे में अधिक जानकारी है, उनसे बातचीत करके कोशिश करते हैं जानने की. आपका नाम क्या है सर?
4: संतोष मुन्नी.
3: संतोष जी, आप बताइए कि क्या आप थे यहाँ पे जब ये इंसिडेंट हुआ? आसपास थे?
4: मैं आसपास था.
3: बताइए क्या हुआ, कैसे हुआ?
4: तूफान जैसा आया, बारिश ज्यादा हुआ, उसके बाद वो बाप बेटा आए थे इधर दुकान डालने के. दुकान अभी नया नया लिए अभी भाड़े पे, अभी वो सामान भरने के लिए आए थे. गाड़ी जैसा बाइक खड़ा किया तो फिर इधर से गिर गया, झाड़ से गिरा तो उनका ऊपर गिर गया, बाप का
3: ऊपर सीधा
4: सीधा गिरा तो उनका थोड़ा इधर था लेने का टाइम पे उनका ऑफ हो गया.
3: उनके बेटी को भी
4: क्या, बेटा को कुछ मारने लगा इतना.
3: और बताइए कि ये झाड़ी काफी बड़ा झाड़ी, काफी पुराना है, और क्या ये हमेशा हमेशा से ये प्रॉब्लम रहा है गिरने का, इसका डर रहा है?
4: पहली बार अभी हुआ ऐसा, पहली बार हुआ है. लेकिन ये झाड़ निकलना चाहिए, ये झाड़ कभी भी गिर सकता है.
3: उसका कहना है कि ये झाड़ निकलना चाहिए,
4: निकलना चाहिए.
5: इट इज कंटिन्यूसली रेनिंग हेविली इन द सिटी ऑफ मुंबई. रेड अलर्ट हैज बीन predicted by the IMD and necessary precautions are being taken by the local administration, that is BMC. And on the red alert, winds are blowing at a very high speed, and we are present here at Shivaji Park area, and you can clearly see, you know, the trees which are being uprooted or collapsed, and the entire Shivaji Park, you can see this kind of a situation because of the strong winds. That is now because of the red alert that has been issued by the IMD department, and more important